दादा किशोर भाई उहो निशान बि हटिजी वेंदो, बसि तव्हां लॻाए ॾिसो, कोई बि निशान आहे, कहिड़ी बि टाइप जो निशान आहे तव्हांजो रिमूव थी वेंदो जॾहिं तव्हां डॉक्टर पिंपल जो ट्यूब इस्तेमालु कंदा. सही आहे.

0: थी जेको आहे सो थी सघे थी जेको उमिरि जे हिसाब सां ॻाल्हि कयो त 40 सालनि खां बाद इहे चांसिस हूंदा ऑटो इम्यूनिटी डिज़ीज़ आहे. उन खां अलावा ॿियूं बि होर सारियूं वजहूं आहिनि. हिकु त जेको आहे सो इहे ख़राबी थी वेंदी आहे, घणे टाइम खां घणनि खे कब्ज़ रहंदो आहे उन जे करे हूंदो आहे, या फैमिली हिस्ट्री में कंहिंखे हेरिडिटी में हूंदो आहे त उनजे करे बि जेको आहे सो थी वेंदा आहिनि, या वरी जेको आहे सो कुझु अहिड़ियूं घणे टाइम ताईं कुझु मेडिसिन्स खाइबियूं जिन जा साइड इफ़ेक्ट्स हूंदा आहिनि, उनजे करे बि जेको आहे सो माउथ अल्सर थी वेंदी आहे, या वात जा जेके छाला आहिनि उहे थी वेंदा आहिनि, या जेको आहे सो गरम खाधो माण्हू यकदमि खाईंदो आहे या ब्रुश कंदो आहे उहो लॻी वेंदो आहे, या जेको आहे सो एनी प्रॉब्लम्स ॿिया खोड़ सारा अहिड़ा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि. गरम ज़्यादा जेके शयूं हूंदियूं आहिनि ज़्यादा इस्तेमालु करण सां जेको आहे सो इहे वात जा जेको आहे सो छाला थी वेंदा आहिनि, ऐं पोइ जॾहिं थी वेंदा आहिनि त उन्हनि जो अहसासु कीअं थींदो आहे, यानी अव्हांखे ख़बर कीअं पवंदी आहे त अव्हांखे तकलीफ़ कहिड़ी थींदी आहे. उहा तकलीफ़ इहा ई हूंदी आहे त हिकु त जेको आहे सो अव्हां ॾिसंदो त घणनि जी यानी हिकु त मां पहिरियों ई ॿुधायमि त छालो थी वेंदो आहे, ऐं उनखां पोइ छाले हुजण सां गॾोगॾु घणनि जी ज़बान जेको आहे सो सुजी बि वेंदी आहे, घणनि जी ज़बान में छो जो खोड़ सारा क़िस्म हूंदा आहिनि छालनि जा वात जे पचण जा, घणनि जी ज़बान जेको आहे सो पची पने ॾारूं ॾारूं थी वेंदी आहे, घणनि जी ज़बान सुजी वेंदी आहे, घणनि जी ज़बान ते अछा चुटा थी वेंदा आहिनि, घणनि ते जेको आहे सो ईअं छाला निकिरी ईंदा आहिनि, ॻाढ़ी थी वेंदी आहे बिल्कुलु. पोइ उनजे करे माण्हू खाइण पीअण खां जेको आहे सो रहिजी वेंदो आहे, खाई पी सही तरीक़े सां न सघंदो आहे, यानी ॻाढ़ो मिर्च त बिल्कुलु ई बर्दाश्त न थींदा आहिनि, लेकिन ॿी आम जेकी शइ हूंदी आहे उहा बि जेको आहे सो यानी न हली सघंदी आहे. इवन पाणी बि जेको आहे सो अव्हांखे जेको आहे सो तकलीफ़ ॾींदो आहे, त इन तकलीफ़ जी सूरत में जेको आहे सो अव्हांखे हिकु त केयर करणु घुरिजे. केयर कहिड़ी हूंदी आहे जी मां पहिरियों ई ॿुधाई त जेको आहे सो हिकु त यानी स्ट्रेस नाहे वठिणो, स्ट्रेस जे करे बि इहे प्रॉब्लम्स थींदा आहिनि. हिकु त स्ट्रेस नाहे वठिणो, आराम जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे, थधियुनि शयुनि जो इस्तेमालु करिणो आहे, मिसलनि ॾही आहे, ॾही हिकिड़ो बहितरीन सोर्स हूंदो आहे, ॾही खे इस्तेमालु करे सघो था. उन खां अलावा जीअं ग्लिसरीन पेस्ट ऐं हेड आहे ऐं पाणीअ जी पेस्ट ठाहे उहा ज़बान ते लॻाइबी आहे. हिकिड़ा देसी टोटका बि असां हिन प्रोग्राम में गॾो गॾु ॿुधाईंदा आहियूं त जीअं असां पंहिंजे समयन खे फस्ट एड तौर ते असां ॿुधाए सघूं त हू यकदमि जेको आहे सो हुन ते हैवी थी सघनि, बीमारी ते हैवी थी सघनि, कंट्रोल करे सघनि. त इहे हिकिड़ा घरेलू टोटका हूंदा आहिनि जेके असां ॿुधाईंदा आहियूं. उन खां अलावा सौंफ़ तव्हां चूसे सघो था, फूदनो जेको आहे सो तव्हां जेको आहे सो इस्तेमालु करे सघो था, ऐं सभ खां बहितर ऐं सभ खां वधीक जेकी ॻाल्हि हींअर कंदासीं उहा आहे होम्योपैथिक मेडिसिन्स. बजाए तव्हां का ॿी मेडिसिन्स इस्तेमालु कयो त होम्योपैथिक में असांजा खोड़ सारा अहिड़ा पेशंट्स आहिनि जिन खे इहे तकलीफ़ूं थींदियूं आहिनि, असां पंहिंजी जॾहिं दवाऊं हुननि खे ॾिनियूं आहिनि त अलाह ताला जी महिरबानी सां बग़ैर कंहिं साइड इफ़ेक्ट्स जे उहे बिल्कुलु ठीकु थी वेंदा आहिनि. इवन यानी ॻाल्हाए कोन सघंदा आहिनि, इन वात पाइण पीअण उन्हनि जो ख़तमु थी वेंदो आहे, ऐं उन्हनि पेशंट्स खे पछाड़ी में जॾहिं उनखे फ़र्क़ु पवंदो आहे पेशंट असां वटि ईंदा आहिनि, जॾहिं पहिरियां मुख़्तलिफ़ ॿियनि डॉक्टर साहिबान ॾे वञी ॿियो इलाजु कराए थकिजी पवंदा आहिनि त पोइ असां वटि ईंदा आहिनि, ऐं पोइ जॾहिं हुननि खे फ़र्क़ु न पवंदो आहे त असांजी दवाउनि मां हुननि खे अलाह ताला जी महिरबानी, छो जो शिफ़ा ॾियण जी ज़ात रब ताला जी आहे. लेकिन असां वटि होम्योपैथिक ट्रीटमेंट ख़ासि करे हिते क्लिनिक असांजी मेहराबपुर में मौजूदु आहे, जिते हफ़्ते जा 6 ॾींहं जेको आहे सो मौजूदु हूंदा आहियूं, जिते जुमो छंछरु आचरु स्पेशली चेकअप फी रखी आहे, सूमर अरबा ॿिया ॾींहं मौजूदु आहियूं, अंगारे जो ॾींहुं असांजो क्लिनिक बंदि हूंदी आहे. ख़ासि करे ईअं बि थींदो आहे असांजी क्लिनिक बंदि हूंदी आहे, लेकिन खोड़ सारा असांजा जेके आहिनि अंगारे जे ॾींहुं बि अची करे असांजे काल सां तव्हांजो वेट पे कयोसीं. हफ़्ते में मोकल हर कंहिंजे लाइ
1: अंगारे वारे ॾींहुं माना उहो छुटी करे छॾी आहे, त माण्हू काफ़ी ईअं अमल बि आहे जीअं साल पंहिंजो केर कॾहिं थी या उन्हनि जे पंहिंजे त जेकी चेकअप फीस आहे उन्हनि फ्री कई आहे सिर्फ़ु आवाम जी ख़िदमत जे लाइ, जेके ग़रीब माण्हू आहिनि नथा पहुची सघनि पिया उहे लाज़मी अची करे यानी हुतां दवा वठी सघनि या पंहिंजो चेकअप कराए सघनि. छो जो अॼुकल्ह इहो आहे त जेको सिर्फ़ु कंहिं बि डॉक्टर वटि आम वटि वञे थो त उनजी ख़ाली चेकअप फीस 400 रुपया 500 रुपया, वॾा डॉक्टर त हिन महिल 2000 खां बि क्रॉस करे विया आहिनि, 1500 बि जेको आहे सो ख़ाली चेकअप जी जेका फीस हूंदी आहे उहे था वठनि पिया. पोइ जेको आहे सो ट्रीटमेंट अञा अलॻि हूंदी आहे, मेडिसिन अलॻि हूंदी आहे. जेके दोस्त सां फेसबुक ज़रिए गॾु आहिनि उन्हनि खे बि ख़ुशि आमदी चवंदा हलंदासीं, उन्हनि जूं मोहबतूं आहिनि शाल उहे बि आबाद हुजनि ख़ुशि हुजनि. असांजे जेके दोस्त आहिनि तमामु घणी महिरबानी. मां हिकु फेसबुक जो असांजो तमामु बहितरीन ऐं हिकु सिंध जो वॾो सिंगर बि आहे माशाला.

0: असां वटि होम्योपैथिक में जेको आहे सो मौजूदु आहे ऐं हूअं हिते आमतौर ते थींदो ईअं आहे ऐं इन अदे बि ज़रूरु इहे टोटका इस्तेमालु कराया हूंदा हजमनि वटि वेंदा आहिनि उते जेको आहे सो इहे कट ॾियारींदा आहिनि ऐं ब्लड कढाईंदा आहिनि ऐं पोइ जेको आहे सो उहो वरंदो उहा एरिया इन्फेक्टेड थी वेंदी आहे बल्कि जेको आहे सो अंदरि इन्फेक्शन घणो थींदो आहे वायरल इन्फेक्शन थी वेंदो आहे सो इन जे करे जेको आहे सो मां उन्हनि भाइरनि खे अदरनि खे ऐं या अजड़ियुनि खे झलींदासीं त महिरबानी करे अहिड़नि जेको आहे सो वटि तव्हां न वञो अहिड़ियूं शयूं इस्तेमालु न कयो जंहिंसां तव्हांखे बजाए फ़ाइदे जे नुक़सान थी वञे छोजो ॿिया घरेलू टोटका खोड़ सारा हूंदा आहिनि इहे कट ॾियारणु दंभ ॾियारणु इहो तमामु जेको आहे सो नुक़सानदेह हूंदो आहे यानी बाक़ी अवां जेको आहे सो घरेलू ॾिस जे हवाले सां जीअं लसन आहे यानी सिंधी थूम खे कुटे पेस्ट करे ऐं उहा उन जॻह ते लॻाए सघो था इनशा ताला उन सां बि अलाह ताला उन में शिफ़ा रखी आहे अवांखे कुदरती तौर ते यानी मां हिकिड़ी फर्स्ट एड ॿुधाई आहे इहो इलाज तौरु फर्स्ट एड आहे या बाक़ी ट्रीटमेंट त तमामु ज़रूरी आहे हुनजे लाइ ट्रीटमेंट त बिल्कुलु हुनखे खपे होम्योपैथिक जे हवाले सां कामयाबु ट्रीटमेंट असां ॾींदा आहियूं जेकी अलाह ताला जी महिरबानी सां बिल्कुलु जेको आहे उहो ठीकु थियो महसूस बि न थींदो आहे त कॾहिं हुनखे इहा तकलीफ़ थी हुई
1: प्रोग्राम में हिकु ॿियो कॉलर मौजूदु आहे 0301 96 8 51 प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेरा प्रेफ़ स्टूडियो में मौजूदु प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु सिंध जा मशहूरु मरूफ़ डॉक्टर डॉक्टर जो कम से हे कम बि 30 साल तजुर्बो आहे 25 खां 30 साल तजुर्बो आहे जो डॉक्टर साहिबु जॾहिं शुरूआत में 2021 में हिते असीं मेहरापुर में आयो त उन टाइम बि डॉक्टर साहिबु जो 25 साल तजुर्बो हो त 5-6 साल गुज़री आया आहिनि यानी हिन साल हिन दफ़े आउं चवंदुसि त डॉक्टर साहिबु जेको एक्सपीरियंस आहे उहो 30 सालनि खां बि मथे आहे क्रॉस करे वियो आहे प्रोग्राम में कॉल जी तरफ हलूं भई कॉलर लाइन ते मौजूद अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम सलाम
1: साईं मुंहिंजा केर साहिब पियो ॻाल्हाए
2: अब्दुरशीद खान रो खानवाण खां
1: ख़ुश आमदी चऊं था खानवाण जे भाउ खे छा पुछंदा मुंहिंजा साईं डॉक्टर साहिब खां जी मुंहिंजा साईं
2: अर्ज़ कयो पहिरियों बि जेको आहे अर्ज़ इहो आहे त हाणे हिन जेको इलाज थी सघे त ब्लड प्रेशर बि सही आहे बाक़ी ॿियो को मसइलो को बि न आहे न शुगर आहे न वरी जेको आहे ब्लड प्रेशर आहे
1: अलहमदुल्ला इन जो इलाज बि थी सघे थो तव्हांखे त 13 साल आहे पर को अहिड़ो माण्हू 16-17 साल वारो बि अलहमदुल्ला डॉक्टर साहिबु घुमायो आहे बाक़ी अलाह ताला जी हिकिड़ी जेका मैन्युफैक्चर आहे उन जी केर बि नथो करे सघे हथ कम नथो करे इनशा इन में तव्हांजो इहो सुन थियल हूंदो इनशा तव्हां डॉक्टर साहिब खां रेगुलर मुसलसिल इलाज करायोसि अलाह में उमेद आहे रिज़ल्ट मिलंदो तव्हांखे ईअं ई हिकिड़ो दोस्त डॉक्टर साहिब वटि ईंदो गंभट जो उहो बि ईअं हुनजो बि हथ बि कम न कंदो हो ॿांहुं मथे बि न करे सघंदो अलहमदिल्ला डॉक्टर साहिब वटि उहो माण्हू हाणे ईंदो आहे त चवंदो आहे साईं मुंहिंजो हथ बि कमु करे थो आङरियूं बि कमु कनि थियूं हाणे गंभट मां जेको छॾे करे हिते अचे थो डॉक्टर साहिब वटि इन मां अंदाज़ो लॻायो त अलाह ताला जी का देन आहे अलाह ताला जी तरफ़ां का शिफ़ा आहे तॾहिं माण्हू अचनि था डॉक्टर साहिब वटि एतिरी रश ॾिसो हूंदी आहे पर इहा डॉक्टर साहिब जो

0: थैली गंदो घर मां से सफा
1: मां असा वट न थैली हुई न सुई हुई ऐं सिर्फ दवा हुई ऐं होम्योपैथिक दवा वॾी महिरबानी थैंक यू
2: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु ॾिसो जेको माना अधो हिकिड़ो पाण व्यूज़ ॾिए थो पाण ॻाल्हाए थो पाण हिकिड़ो ॿुधाए थो त मूंखे माना एतिरो हिकिड़ो फ़ाइदो पियो आहे ऐं यकीननि ईअं ई थींदो आहे त माण्हू जंहिंखे हिकिड़ी शिफ़ा मिलंदी आहे त उहो ॾाढो मुतमिन हूंदो त आलची महरापुर एफ एम 100.3 जो वात बि न पियो
3: जंहिंखे होम्योपैथिक उनखे फ़र्क़ु पवंदो आहे लेकिन शिफ़ा अलाह ताला जी हूंदी आहे ऐं दवा असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे जेको आहे बहितर खां बहितर ऐं जर्मन होम्योपैथिक मेडिसिन जे हवाले सां दवाऊं ॾियूं त जीअं हू बिल्कुलु थी वेंदा आहिनि ऐं अलाह सां पेशेंट जॾहिं आहे ऐं दवा इस्तेमालु थियल वियो हुजे सखर छो न वियो हुजे पर जॾहिं असां वटि ईंदो आहे ऐं दवा हुनखे ॾींदा आहियूं ऐं उहे इस्तेमालु कंदा आहिनि त अलाह ताला जी महिरबानी सां सबूत तव्हांजे साम्हूं आहे त पेशेंट जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे पंहिंजी ज़बानी ॿुधाए पियो त असांखे अलहमदिल्ला फ़र्क़ु पियो आहे
2: तमामु बहितरीन दोस्तो मां खे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं महिरापुर एफ एम 94 जे स्टूडियो मां लाइव पेश कयो पियो वञे अव्हांजो पंहिंजो मेज़बान हाकिम अली जिस्काणी अव्हां सां गॾु आहे असांजे स्टूडियो में मौजूदु सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जेको सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो आहे डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पुटरा पेट्रोल पंप कोतली कबीर रोड महिरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि 0301-2196-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था अव्हां खे कॾहिं बि मायूस नाहे थियणो पिते जी पथरी आहे गुर्दे जी पथरी आहे मसाने जी पथरी आहे नक जी हॾी वधियल आहे गले जा गुदूद वधियल आहिनि उन्हनि सभिनी बीमारियुनि जो बग़ैर ऑपरेशन जे डॉक्टर साहिबु कामयाबु इलाज कंदा आहिनि इन खां अलावा अव्हांखे हेपाटाइटिस बी आहे सी आहे फालेज यानी जंहिंखे अधरंगो आहे यानी भले खणी केॾो बि पुराणो अधरंगो हुजे 10 साल जो 15 साल जो 20 साल जो यकीननि अल्ला ताला उनखे शिफ़ा ॾियण वारो आहे अव्हांखे केॾो बि पुराणी ख़्वारिश आहे अव्हांखे केॾो बि पुराणो जोड़नि जो सूरु आहे संदनि गोॾनि जो सूरु आहे घणा माण्हू विहंदा आहिनि त उथी न आहिनि सघंदा अलाह ताला जे तरफ़ां शिफ़ा रखियल हूंदी आहे ऐं डॉक्टर साहिबु इलाजु कंदो आहे जीअं असां हिकिड़े माण्हू जा व्यूज़ हलायासीं जेको तमामु परे खां पीर जो ॻोठु खां आयो पीर ॻोठु ॾिसो मेहरापुर खां काफ़ी परे आहे ईअं सम्झो खैरपुर खां बि काफ़ी अॻिते ई आहे त उतां बि हिकिड़ो 60 किलोमीटर 70 किलोमीटर 80 किलोमीटर खां या ॾिसो अॻु में बलोचिस्तान जा पेशेंट डॉक्टर साहिबु वटि ईंदा आहिनि कंबर शिदारकोट लाड़काणे जा पेशेंट अक्सर करे डॉक्टर साहिबु जा ईंदा आहिनि ॾोकरी वटि हा मुंहनि जे दड़े ॾोकरी जा जेको आहे सो पेशेंट डॉक्टर साहिबु वटि ईंदा रहंदा आहिनि त ॾिसो हिकिड़ी शिफ़ा मिले थी तॾहिं उहे अचनि था नवाब शाह त आम आहे हिकिड़ो या पका चांग अकरी चूंडके नारे जा माण्हू अचनि था त उन्हनि खे बि हिकिड़ी शिफ़ा मिले थी तॾहिं अचनि था दादू जोही खां अचनि था जामशोरे खां अचनि था अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं महिरापुर एफ एम 94 जो हीअ आवाज़ु अव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो डॉक्टर साहिबु असीं गुज़ारिश कंदा तव्हांखे त इन खां अलावा हीअ त अॼु मिसाल जेको मौज़ू आहे माउथ अल्सर यानी वात जो अल्सर वग़ैरह जो माना वात बि नाहे पटिबो इन ते हिकिड़ो ॿियो बि थींदो आहे जेके माण्हू गुटको या अहिड़ी शइ खाईंदा आहिनि त उन्हनि जो बि वात नाहे पटिबो उन्हनि खे कैंसर जो ज़्यादा हिकिड़ो चांस ऐं थी वेंदो आहे घणनि खे
3: जी साईं बिल्कुलु असां लास्ट प्रोग्राम में बि इहो तस्करो कयोसीं त जॾहिं केरु यानी गुटको इस्तेमालु कंदो आहे त हुनजो वात बि जेको आहे सो यानी पहिरियां ईअं सम्झो त थोरो खुलंदो आहे पोइ आहिस्ते आहिस्ते उहो वात पटिजण जेको आहे सो हुननि जो ख़तमु थी वेंदो आहे यानी वात बि न खोले सघंदा आहिनि ऐं हुनखे इहा जेको आहे सो गले जी कैंसर थी वेंदी आहे ऐं पोइ पेशंट उहो जेको आहे सो यानी लाचार थी पवंदो आहे लेकिन असां वटि इन ई जे लास्ट प्रोग्राम में असां चयोसीं त चाहे स्मोकिंग करे थो या जेको आहे सो गुटको इस्तेमालु करे थो त उहो जेकॾहिं शख़्स बचणु चाहे थो त असां वटि होम्योपैथिक में हुनजो कामयाबु इलाजु आहे ऐं हू जेको आहे सो जेकॾहिं कंहिं अदे सां इहा वेदन आहे या तकलीफ़ आहे त असांजी जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते बिल्कुलु जेको आहे सो अचनि ऐं असां उन्हनि खे ट्रीटमेंट ॾींदासीं जंहिं सां हू बिल्कुलु उन जेके मुज़र असरात उन जा थी विया आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदा ऐं गॾो गॾु जेको आहे सो हुनजी उहा जेकी आदत आहे उहा बि जेको आहे सो कटजंदी वेंदी ऐं मां ज़रूरु जेको आहे सो उन दोस्तनि खे चवंदुसि त महिरबानी करे अहिड़ी सोबत खां ऐं अहिड़ी जेको आहे सो कमनि खां पासो कनि ऐं जेको आहे सो यानी हिकिड़ियूं अलाह ताला जूं ॿियूं कुदरती खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके जेको आहे सो इस्तेमालु करण सां अवां तंदुरुस्तु रही सघो था ऐं

0: तंदुरुस्त रहण सां गॾो गॾु तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशगवार जो ज़िंदगी तमामु ख़ूबसूरत आहे ऐं अलाह ताला जी हिकिड़ी अमानत आहे, उनखे तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे सो गुज़ारे सघो था ऐं तव्हां हिकिड़ी कुदरती शयूं जेको आहे इस्तेमालु करे सघो था। सौंफ़ हर खाधे खां बाद में चूसण तमामु हिकिड़ी बहितरीन जेको आहे आदत आहे, इन सां मादो जो सही रहे थो, जंहिंजे वात में स्मेल रहंदी आहे जेकर चाहे थो त जेको आहे सो स्मेल ख़तमु थिए त हिकु त फूदने जो इस्तेमालु करे सघे थो, नंढिड़ो इलायची यानी नंढो फोटो जेको आहे सो इस्तेमालु करे सघे थो, उन सां बि काफ़ी असरात पइजी वेंदा आहिनि, या सोडा जेको आहे सो सोडा हूंदी आहे उहा उनजा गराड़ा करे सघनि था, हेड जे पाणी में विझी उनजा गराड़ा करे सघनि था। इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके अव्हांजे जेको आहे सो तबियत खे रखंदियूं आहिनि ऐं गॾु न गॾु कुदरती हिकिड़ो सो कुदरत जो हिकिड़ो पंहिंजो निज़ाम आहे। कुदरत जेकी सुनत ते असां जेकॾहिं हलंदासीं त कॾहिं बि बीमार न थींदासीं। असां रोज़ानो जेकॾहिं असां जेको आहे सो हिकिड़ी मसवाक कंदासीं त मसवाक करण सां त अलाए केतिरियूं बीमारियूं जेको आहे सो दूरि थींदियूं, अवांजी अल्सर, अवांजी कैंसर, अवांजी जेके बि जेको आहे सो यानी पेट जूं बीमारियूं आहिनि उहे सभु दूरि थींदियूं, डंदनि जूं जेके बि जेको आहे सो बीमारियूं आहिनि उहे दूरि थींदियूं। अवां ॿी पेस्ट वग़ैरह इस्तेमालु कंदो आहियां कंदा आहियो त इन सां सिर्फ़ु अव्हांजी स्मेल ख़तमु थींदी हूंदी या को बैक्टीरियाज़, लेकिन मसवाक करण सां अव्हांजा जेको आहे सो न सिर्फ़ु स्मेल ख़तमु थिए थी या जेको आहे सो दाग़ ख़तमु थियनि, बल्कि अव्हांजा ॾंद बि मज़बूत थियनि था, उन में भरपूर हिकिड़ो कैल्शियम हूंदो आहे जेको अव्हांखे जेको आहे सो ताक़त ॾिए थो, ॾंद अव्हांजा मज़बूत थींदा आहिनि। ॻाल्हाइण लाइ खोड़ कुझु आहे लेकिन टाइम बि जेको आहे सो ऐं कॉल्स वग़ैरह बि आहिनि, इन जे करे जेको आहे सो वधीक कंहिं दोस्त खे इन बारे में कुझु बि पुछणो आहे या इलाज जे बारे में त असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथी क्लिनिक हफ़्ते जा छह ॾींहं मौजूदु हूंदा आहियूं। कॉन्टेक्ट नंबर अव्हांखे आकिब साहिबु हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा ऐं एड्रेस वग़ैरह त उन ते तव्हां
1: पहिरियां कॉल जी तरफ़ हलूं।

उन खरस तो हूंदो आहे यूरिथ्रा जे वसीले जेको आहे सो यानी उहो पथरी हुनजी निकिरी वेंदी आहे ऐं कैल्शियम मां पथरी ठहंदी आहे हीअ जेकी पिते वारी पथरी हूंदी आहे उहा फेट जी जेको आहे सो हिकिड़ी गोड़ी हूंदी आहे जेकी पिते में ई मौजूदु हूंदी आहे ऐं जॾहिं इहो इलाजु थींदो आहे त उन में पितो ई हुनखे कढी छॾींदा आहिनि लेकिन असांजी जेकी होम्योपैथिक दवा हूंदी आहे उहा उहो कमु कंदी आहे जो अंदरि हुनखे ॻारे छॾींदी आहे ऐं उते ख़तमु करे छॾींदी आहे अच्छा हाणे उनजी ख़बर कीअं पवे या त कहिड़ी तकलीफ़ थिए थी या जेकी इहा तकलीफ़ थिए थी त उहा उनजो डायग्नोस कीअं कराए हिकु त उनजो सोनोग्राफी जॾहिं अल्ट्रासाउंड कराइबो आहे त

0: जैसे कि तो लेकमशिया या चटपटीशंस ज़्यादा इस्तेमालु करण सां या तकलीफ़ जेको आहे सो वधी वेंदी आहे ऐं जॾहिं तकलीफ़ वधंदी आहे तमामु पए ऐं अव्हांखे जेको आहे दिलि कची ऐं उकार हाव में सूर उन खां पोइ गॾु गॾु जॾहिं तकलीफ़ वधी बि वेंदी आहे त फीवर बि अव्हांखे महसूसु थींदी थींदो उन जूं टेस्टूं वग़ैरह थींदियूं पहिरीं ॻाल्हि ई तकलीफ़ुनि में जॾहिं थोरी थोरी इन खे पथरी अंदरि ठहंदी आहे त ख़बर न बि पवंदी आहे जॾहिं इहा तकलीफ़ वधी वेंदी आहे ऐं इहे तकलीफ़ूं जॾहिं ज़ाहिरु थींदियूं आहिनि त पोइ ख़बर पवंदी आहे त खे जेको आहे सो पिते में पथरी आहे तेसि ताईं पथरी जेको आहे वीह वीह एम एम ते पितो पथरनि सां भरिजी वेंदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे ऐं पोइ जेको आहे सो केरु लेट कंदो आहे ऐं त उन में इहो बि थींदो आहे जो अंदरि पितो बस्ट बि थी सघे थो ऐं इन सां मौत बि वाक़िअ थी सघे थो इन जे करे अव्हांखे जेकॾहिं अहिड़ी तकलीफ़ आहे तव्हां जल्द अज़ जल्द जेको आहे सो तव्हां कंहिं बि सुठे डॉक्टर सां जेको आहे सो रुजू थींदा कयो ऐं अल्ट्रासाउंड कराईंदा कयो उन खां पोइ अव्हांखे जॾहिं ख़बर पए त जेको आहे कोशिशि कंदा कयो त होम्योपैथिक ट्रीटमेंट हुन में बहितरु आहे
1: फेसबुक ज़रिए कोई दोस्त असां गॾु आहिनि आबिद हुसैन बरलो साहब प्रोग्राम ॿुधे पियो मोहम्मद रमज़ान मेमण साहब असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया ऐं फेसबुक ते ॾिसनि पिया वक़्त जो अहसास अव्हांजा जेके डेज़ आहिनि हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलंदासीं लाइव कॉल जो नंबर या असांजो कॉन्टेक्ट करण जो जेको नंबर आहे दोस्तनि खे ॿुधाईंदासीं 0301 2196 8151 ऐं डॉक्टर साहिबु हर अरबा खमीस जुमो छंछरु आचर ऐं सूमर ते यानी हफ़्ते जा 6 ॾींहं अरबा खमीस जुमो छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वगे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि 0301 2196 8151 डॉक्टर साहिब जो नंबर आहे ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं का बि बीमारी लाइलाज नाहे अधरंगो आहे पिते जी पथरी आहे गुर्दे जी पथरी आहे मसाने जी पथरी आहे नक जी हॾी वधियल आहे साह खणण में तकलीफ़ आहे दम आहे उन्हनि सभिनी बीमारियुनि जा सभु कामयाबु इलाज कंदा आहिनि औरतुनि या मर्दनि जे पोशीदा बीमारियूं मर्दनि जूं जेके पोशीदा बीमारियूं हूंदियूं आहिनि असीं ख़ामोश लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं उन्हनि या औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाज कंदा आहिनि इन खां अलावा कंहिंखे हेपाटाइटिस बी आहे सी आहे केॾो बि पुराणो संधनि जो सूरु आहे कुंदरग जो सूरु आहे जोड़नि जो सूरु इन खां अलावा ॿियूं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जेके नंढा ॿारनि जिन जो कदु नथो वधे पियो उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाज कंदा आहिनि डॉक्टर साहिबु आख़िर में अव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा असांजे मौज़ ॿुधंदड़नि खे
0: असांजे सभ खां पहिरां सभिनी जी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम खे लाइक कंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि प्रोग्राम में जेके अच्छा पैगाम इहो ई आहे त हर कंहिंखे भाउ खे नंढे जेको आहे सो दोस्तनि खे इहो ई जेको आहे सो अर्ज़ु आहे त पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कंदा करियो ऐं उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु रखो वॾी महिरबानी
1: तमामु बहितरीन दोस्तो प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते जॾहिं बि दुआउनि जे लाइ हथु खणो त असांखे पंहिंजे दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो ॿिए प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अलाह निगहबान अलाह वाही साथ सलामत सिंध सलामत